0: കൊല്ലുട്ട പശുവിന്റെ ഇഞ്ച ചെറിയ പൊറക്കത്തിൽ ഏറ്റവും കാച്ച.
1: कोहलपुर मेडिकल कलेज का मानसिक तथा नशा रोग विशेषज्ञ डॉक्टर मोहन बेलबासे पान